0: माने जाय करू तनाव आणि खुला खुला गरम समाधान लागू पदार्थ बजाव लागू पदार्थ माझ्या तारा बसवू स्वस्थ र उज्यालो भविष्य बजाव
1: रेडिओ गुरुबाबा एफएम द्वारा जय पुजारी संदेश.